0: रेडियो रेडियो म बत्ती सत्यो प्यार रेडियो रेडियो म बत्ती सत्यो प्यार
1: रात बत्ती बोल्यो झ्याप्प बेरेक लायो